0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE कनसु संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 11 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आयुष्यात एखादा दिवस वाईट गेला म्हणून निराश होऊ नका. चांगले दिवस आनंद देतात आणि वाईट दिवस जगण्याचे धडे शिकवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. रिचर्ड ब्रॅन्सन हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळ यानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले. दिवस होता आजचा. मुंबई ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि भारतात मुंबई येथे झालेल्या लोकल ट्रेनच्या बॉम्ब हल्ल्याच्या मालिकेत 209 लोकांचं निधन झालं. भारतातील आगरताळा ते बांगलादेशमधील ढाका या शहरादरम्यान बस सेवा सुरू झाली. दिवस होता आजचा. स्काय लॅब हे अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक हिंदी महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश असताना अपघातात नष्ट झाले. तेही आजच्याच दिवशी. घातक द्रववायू वाहन नेणाऱ्या ट्रकच्या अपघातामुळे स्पेनमधील 216 पर्यटकांचं निधन झालं. घटनाचीच आहे साल होत 1978. चिली देशातील तांब्याच्या खाणीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तेही आजच. लोकमान्य टिळक यांना मंडालेची 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. तीही आजच्याच दिवशी साल होत 1908. नेदरलँड देशात कामगारांसाठी 8 तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कायदा बनला. तोही दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस पाहू. शंकरराव खरात दलित साहित्यिक यांचा जन्म आजचाच. परशुराम कृष्णा गोडे प्राच्यविद्या संशोधक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नारायण हरी आपटे कादंबरीकार चित्रपट कथालेखक यांचाही जन्म आजचाच आहे. झुंपा लाहिरी भारतीय अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशीभविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आज महत्वाचे काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. वृषभ रास. आज तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करू शकता. व्यवसायात नवीन करार होतील. मिथुन रास. आज मित्रांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. रखडलेल्या कामात प्रगती होईल. कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा व्यस्त असू शकतो. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तनामुळे लोकांना आकर्षित कराल. सिंह रास. आज तुम्हाला अनेक बाबतींमध्ये नशिबाचा पाठिंबा मिळेल. सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत राहा. कन्या रास. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणू धोनी 90.4 FM KLE गणसू भक्ती.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह कार्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घ्याल. वृश्चिक रास, आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटणार नाही. धनुरास, आज पूर्ण मनाने केलेली तुमची मेहनत फळ देईल. नवीन सौदे फायदेशीर ठरतील. महत्वाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मकर रास, आज तुमच्या कमकुवतपणापेक्षा तुमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा. थोड्याशा प्रयत्नांमुळे तुम्ही उच्च स्थानावर पोहोचू शकता. कुंभरास, आज तुम्ही वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही नोकरीतील जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. शेवटची मीनरास, आज जर तुम्ही शांत मनाने काम केले तर तुम्हाला खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. हे होते 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: जेली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 24733777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू। कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत हायड्रोपोनिक शेती याबद्दल। या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर वाघमारे, ज्यांचं ग्रॅज्युएशन इन जिओलॉजी मध्ये झालेलं आहे, म्हणजेच भूगर्भशास्त्र आपण म्हणू शकतो। आणि सध्या ते हायड्रोपोनिक शेती करतात। हायड्रोपोनिक शेती म्हणजेच बिना मातीची शेती ही आपल्या माहितीसाठी। तर या शेतीबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्यासोबत बोलून घेणार आहोत। सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। हायड्रोपोनिक शेतीबद्दल आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगतोय। तर हायड्रोपोनिक शेती म्हणजे मी जसं सांगितलं की बिना मातीची शेती, तर याची कल्पनाच म्हणजे लोक करू शकत नाहीत असं मला वाटतं ऐकताना। तर त्याबद्दल काय सांगताय तुम्ही?
1: हायड्रोपोनिक शेती ही थोडीशी आधुनिक म्हणता येईल किंवा थोडीशी टेक्निकल बेस्ड शेती आहे, ज्याच्यामध्ये फक्त पाण्यावरती ही शेती केली जाते। त्यामुळे जिथे पाणीच असल्यामुळे फक्त पाण्याचे पॅरामीटर, त्याचे पीएच, TDS ह्या सगळ्या गोष्टी बारीकतेनं लक्ष द्यावं लागतं। मातीमध्ये बी टाकलं ते उगत जातं, मातीमध्ये असलेले सत्व, त्याचे फर्टिलायझर अवेलेबल असतात, त्याच्यातून ग्रो होतं। बट इथे पाण्यामध्ये सगळे एलिमेंट्स किंवा फर्टिलायझर्स घालावे लागतात, त्यामुळे पाण्याच्या क्वालिटीवरती जरा जास्त लक्ष द्यावं लागतं। म्हणून त्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतात। म्हणजे एकदम पुरी टेक्निकल शेती आहे, जिथे एक सायंटिस्ट सारखं तुम्हाला डेली काही पॅरामीटर चेक करावे लागतात। त्यामुळे ही आधुनिक आहे। त्याचप्रमाणे ह्याच्यातली जे पिकं येतात ती बऱ्यापैकी ग्रो होतात, त्याचे फायदे आपल्या रेग्युलर शेतीपेक्षा जास्त आहेत। सोबत मातीची जी झीज होत चालली, जी खत होत चालले, ती ह्याच्यामुळे थांबायचे चान्सेस जास्त आहेत। कारण की आपण मातीतील सत्व अशा फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड घालून आम्ही ह्याचं नुकसान करत नाही आहे। आणि ही सोबत पेस्टिसाइड फ्री शेती आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड वापरले जात नाहीत।
0: बर, मग म्हणजे आपण खर्चिक आहे असं समजून घेऊया की खर्च कमी आहे असं समजूया?
1: ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा त्याला खर्च आहे।
0: बर,
1: बट जे पण मशिनरी लागणार आहे तुम्हाला ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट वरती लागते। आणि सोबतच इथे लेबर सुद्धा कमी लागतात, कामगार सुद्धा कमी लागतात तुम्हाला। जिथे तुम्हाला 10 कामगार लागतात तिथे तुम्हाला इथे 3-4 कामगार, तुमचं सेम जागेची शेती होऊ शकते।
0: होऊ शकते। अच्छा, मग सध्या जे आपण ग्रीन हाऊस वगैरे बघतो मग ती ही वेगळी पद्धत ना की ती ही याच्यामध्ये?
1: ह्याच्यामध्ये सुद्धा ही ग्रीन हाऊस मध्येच केली जाते, कारण की फायर पॅरामीटर कंट्रोल वरती ठेवल्यामुळे इथे ग्रीन हाऊस हे कंपल्सरी आहे, जेणेकरून आतलं टेम्परेचर किंवा आतलं क्लायमेट हे थोडस कंट्रोल वरती राहतंय। त्यासाठी ग्रीन हाऊस कंपल्सरी आहे। विदाउट ग्रीन हाऊस थोडी मुश्किल आहे, अजून कोणी ट्रायल पण केलं नाही
0: त्याच्यावर। अच्छा, म्हणजे विदाऊट ग्रीन हाऊस सुद्धा ही करता येत नाही शेती?
1: नाही, विदाऊट ग्रीन हाऊस शेती करता येत नाही।
0: मग या शेतीसाठी कमीत कमी किती जागा हवी आपल्याकडे?
1: कमीत कमी जर कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करता येईल, जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं आणि मार्केटला सफिशियंट असं प्रोडक्शन यातून घेता येईल।
0: 10 गुंठा जागा आपल्याकडे असेल तर आपण करू शकतो?
1: नक्कीच करू शकतो। इवन ही टेरेस वरती पण केली जाते, बट त्याला कमर्शियल रूप देणं थोडस मुश्किल आहे। कारण की जितकं प्रोडक्शन निघेल ते तुमचं नियर बाय मार्केट किंवा तुमचं सुपर मार्केट एक सुपर मार्केट कॅटर करेल, पण तुम्हाला कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करणं चांगलं।
0: म्हणजे टेरेसवर वगैरे सुद्धा आपण करू शकतो, पण ते आपल्यापुरती
1: होऊ शकतो।
0: मग खर्च जर आपण बघितला तर तो जवळपास तसाच असेल ना की कमी जास्त होईल?
1: जेवढी जागा कमी तेवढा खर्च सुद्धा कमी।
0: बर,
1: बट काही गोष्टी आहेत जसं RO युनिट लागेल, मोटर्स लागतील, ह्या ऑलमोस्ट सेम लागतील। त्यामुळे तरी जेवढी जागा कमी तेवढा खर्च कमी असा आहे, पण त्याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत।
0: मग ही शेती करण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक असायला हवं का आपल्याकडे?
1: नाही, ह्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडिशनल जी पारंपरिक शेती आपण करत आलोय त्याच्यापेक्षा जवळजवळ 70-80% पाणी कमी लागतंय।
0: कमी लागतंय
1: कारण की पारंपरिक शेतीमध्ये आपण जे पाणी घालतो ते इवन ड्रीपनं जरी दिलो तरी ते शेवटी पाण्या हे जमिनीत मुरलं जातं, आणि त्यामुळे तुम्हाला पाण्याची जी आपण म्हणतो की फ्रिक्वेन्सी ती तुम्हाला जास्त घालावी लागते उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये,
0: वरच्यावरती
1: घालावी लागते।
0: बरोबर,
1: बट इथे कसं आहे, इथे पाईपमध्ये पाणी कंटिन्युअस असल्यामुळे पाणी तुम्हाला कमी लागतंय, प्लस इव्हॅपोरेशन जे म्हणतो बाष्पीभवन जे म्हणतो ते सुद्धा इथे कमी होत आहे. त्यामुळे
0: पूर्ण कव्हर असल्यामुळे ते काय होण्याचा प्रश्न नाही, जास्त
1: म्हणजे फार मोठ्या प्रमाणात होत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे इथे पाणी सुद्धा तुम्हाला कमी लागतं.
0: म्हणजे आधीच पाण्याची खूप कमतरता आता भासते आपल्याला, त्यामुळं अशा शेतीमुळं आपल्याला शेती करणं थोडस सोपं होऊन जाईल.
1: कारण आम्ही दोन प्रकारचे हे करतो, ज्याच्यामध्ये एकाला NFT म्हणतो, न्यूट्रल फिल्म टेक्निक, ज्याच्यात पाईप मध्ये झाड उगवली जातात, तिथे फक्त पाणी कंटिन्युअस फ्लो होत असते. आणि दुसऱ्या प्रकारची जी ग्रो बेड्स म्हणून यूज करतो, तिथे आम्ही कोकोपीट यूज करतो, जे नारळाचा भुसा वापरतो, आणि तो सुद्धा त्याच्यात काही न्यूट्रिएंट नसतात, ते न्यूट्रल मीडिया आहे. त्याच्यात जे पाणी दिलं तर ते जास्त पसरतं आणि ओलावा टिकून राहतो.
0: अच्छा.
1: त्यामुळे तिथे सुद्धा पाणी कमी लागतं. तिथे जवळजवळ आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा 50-60% पाणी आम्ही कमी वापरतो.
0: बर, मग ह्याच्यामध्ये आपण कुठली कुठली पिकं घेऊ शकतो?
1: ह्याच्यामध्ये जर फक्त हायड्रोफोनिक म्हणाला तर ज्या पालेभाज्या आहेत, ज्या फळभाज्या आहेत, त्या सगळ्या घेऊ शकतो. बट जसे बटाटे, गाजर हे जमिनीखाली येणारे आहेत, त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली आहे, एरोफोनिक्स म्हणून. तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स मध्ये घेतलं जात आहे, बट त्याची किंमत सुद्धा तशी, इन्व्हेस्टमेंट सुद्धा फार मोठी आहे. आणि इंडियामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अजून त्याला तेवढं मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस नाही आहे. बट ह्या जे हायड्रोफोनिक्स आहे त्याच्यात चांगले डेव्हलपमेंट चालू आहेत सध्या. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. सध्याच्या मार्केटचा जर विचार केला तर इंग्लिश व्हेजिटेबल्स, जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, लेट्यूस, बेल पेपर, ह्या घेणं कमर्शियली वायबल आहे. सोबत बाकीच्या भाज्या सुद्धा उगतात. पालेभाज्या घर टेरेसवरती असेल तर पालेभाज्या ग्रो करू शकता, तुमच्या घरच्या पुरत्या पालेभाज्या सुद्धा निघतात त्याच्यामधून.
0: म्हणजे आपण याच्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या घेऊ शकतो. फळभाज्यांमध्ये जी जमिनीच्या आतमध्ये उगतात ती आपण घेऊ शकत नाही. अच्छा. मग ते सोडून म्हणजे आता आपण घरच्यासाठी जोंधळे वगैरे अशी जी धान्य घेत असतो त्यासाठी काही आता नवीन टेक्नॉलॉजी आले का?
1: त्यासाठी सुद्धा काही IITs मध्ये ह्याच्यावरती रिसर्च चालू आहे. काही जणांचं मत आहे की चांगल्या क्वालिटीचा भात घेता येतो.
0: बर.
1: बट बाकी सगळ्या जे धान्य आहेत त्याच्यावरती अजून बराचसा रिसर्च चालू आहे. कारण की जे आपण भात घेतो हा पावसाळी पीक आहे आणि ह्याला पाणी जास्त लागतं. सो ह्या युनिटमध्ये, हायड्रोफोनिक युनिटमध्ये आम्ही जेवढं पाणी यूज करतो किंवा भाताला जेवढं जे सुटेबिलिटी आहे ती क्लायमेट सुटेबिलिटी अजून क्रिएट करण्यात आलेली नाही आहे. बट त्याच्यावरती बरंच रिसर्च काम चालू आहे. आणि पुढच्या 1-2 वर्षांमध्ये ती सुद्धा टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल हायड्रोफोनिक थ्रू, तिथे आपण हे सुद्धा धान्य सुद्धा घेऊ शकतो.
0: मग ही जी शेती आहे, म्हणजे जर आपण फळझाडांचा विचार करू तर त्याची थोडी उंची जास्त असते आणि मग ते कसं काय मॅनेजेबल होतं त्याच्यामध्ये?
1: प्रत्येक झाडाच्या उंची, त्याला लागणारे फळ आणि त्याचे वाढणारे रूट्स ह्यावरची, ह्या गोष्टीवरती कुठल्या टाईपचं युनिट बनवलं पाहिजे हे डिसाइड होतं.
0: अच्छा.
1: जर तुमचे फळ झाडे जसं केळी आहे, पपया आहे, ते असेल तर आम्ही मोठ्या साईजचे ड्रम्स यूज करतो, जेणेकरून त्याचे रूट जास्त स्प्रेड होतील आणि त्याला स्ट्रेंथ चांगली मिळेल. जसं मिरची वगैरे जी, त्याची रोपं छोटी असतात, त्याच्यासाठी मी ग्रो बेड्स, गटर टाईप युनिट बनवतो आणि कोकोपीट भरून त्याच्यामध्ये ते लावतो. पालेभाज्या आहेत ज्या 40-45 दिवसामध्ये येतात, त्याच्यासाठी आम्ही पाईप्स यूज करतो. पाईपमध्ये कंटिन्युअस कोकोपीट नसतं, पाणी कंटिन्युअस फ्लो होत असतं आणि त्यातून ते घेतलं जातं. त्यामुळे प्रत्येक पिकाचा अभ्यास केला गेला पाहिजे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक पिकामध्ये त्याची हाईट, त्याला लागणारी फळं, त्या फळांचा साईज, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिस्टम डिझाईन केलं जातं.
0: अच्छा. म्हणजे खूपच आधुनिक पद्धतीनं या शेतीचं डिझाईन केलं जातं.
1: हो हो. त्यासोबत इथे जे आम्ही न्यूट्रिएंट्स देतो, जे फर्टिलायझर देतो, त्याचा सुद्धा सखोलमध्ये अभ्यास केला पाहिजे. कारण की प्रत्येक झाडाचे रिक्वायरमेंट्स हे वेगळे वेगळे आहेत. फळझाडाच्या रिक्वायरमेंट्स राहते, फळझाडामध्ये टमॅटो असेल त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, त्याच्या ग्रोथप्रमाणे, त्याच्या वयाप्रमाणे सुद्धा त्याच्या रिक्वायरमेंट जास्त वेगळ्या वेगळ्या आहेत. काही ठिकाणी काही स्टेजला फॉस्फरस कमी लागतो, काही स्टेजला जास्त लागतो, ह्याचा सुद्धा अभ्यास करून ही शेती केली जाते.
0: मग आता जमिनीत उगणारं पीक म्हणजे मातीमध्ये उगणारं पीक आणि हे या पद्धतीनं उगणारं पीक या दोन्हीमध्ये काही डिफरन्स असू शकतो का? म्हणजे असं म्हटलं जातं ना की जमिनीमध्ये जे पोषक तत्व असतात मग ती त्या फळभाजीमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये उतरतात, जीवनसत्व येतात. मग इथं आपण मातीचाच उपयोग करत नाही आहे, तर मग ती तत्व किंवा ती जीवनसत्व ही त्या भाजीमध्ये असणार का?
1: नक्कीच असणार, कारण की आता जर आपण विचार केला मातीचा तर ती जीवनसत्व होती म्हणायला पाहिजे, सध्या काही नाही
0: होय ना.
1: जे पण आहे आपण वरून केमिकल्स फर्टिलायझर्स घालून त्याचे जे रेसिडी आहे ते जमिनीत घालून जमिनीचं सकस पण आपण संपवत आलोय, सोबत पाण्याची क्वालिटी पण खराब करत आलोय. इथे आम्ही तीच फर्टिलायझर यूज करतो आणि आमच्या ज्या भाज्या ग्रो होतात एका माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी 12 एलिमेंट महत्वाचे आहेत, तसंच भाज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्या 12 एलिमेंटची गरज असते. तर आम्ही ते 12 च्या 12 एलिमेंट आम्ही त्या आमच्या झाडांना पोहोचवतो, त्यामुळे ह्याचं जे न्यूट्रियंट लेवल आहे, ज्याचं पोषक सत्व आहे, हे नॉर्मली आपल्या ज्या सध्याच्या मातीतून उगणाऱ्या भाजीपाल्यामध्ये पेक्षा जास्तच आहे ह्याच्यामध्ये.
0: म्हणजे तसा काही फरक तुम्हाला जाणवणार नाही, उलट जास्त जीवनसत्व मिळतील असं तुम्ही म्हणता.
1: आणि जास्त जीवनसत्व मिळतील म्हणण्यापेक्षा ह्या प्रकारच्या ज्या भाज्यापाल्या आहेत जे आपल्या बॉडीसाठी जे शरीराला जे हार्मफुल जे आहे ते आहे पेस्टिसाइड्स, ते आहेत केमिकल्स, वापरणारे केमिकल्स. तर ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 0 म्हणाल, काही भाज्यामध्ये 0, काही भाज्यामध्ये एकदम कमी प्रमाणात आम्ही ही पेस्टिसाइड वापरतो. आणि पेस्टिसाइडमध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड अवेलेबल आहेत जे प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून वापरतात, ते सुद्धा आम्ही तेच वापरतो, त्यामुळे ह्याच्यात हार्मफुल केमिकल्स फार कमी लागतात. आणि मेनली ह्याच्यातून तुम्ही मातीच बाहेर काढल्यामुळे मातीतून येणारे किटाणू हे कमी झाल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड मारायची गरज भासत नाही.
0: अच्छा, मग जेव्हा आपण पारंपरिक शेती करतो सर, तेव्हा ती मेंटेन करणं खूप कठीण काम आहे. म्हणजे जर आपण ऊसाची लागवड केली असेल तर त्याला तण काढणं त्याचं वेळोवेळी किंवा त्याला पाणी देणं या सगळ्या प्रक्रिया चालू असतात आणि त्या वेळोवेळी करायला हव्यात. किंवा भाजीपाल्याला सुद्धा तसंच असतं जवळपास. तर मग याच्यासाठी मेंटेनन्स म्हणा किंवा ते जे सगळं काम आहे ते कसं चालतं?
1: पारंपरिक शेतीमध्ये जर आपण कामगारांची गरज मेनली कधी भासते की एकतर पाणी द्यायसाठी आणि दुसरं तण काढण्यासाठी,
0: हो ना,
1: सगळ्यात जास्त कामगाराचा खर्च तिथेच लागतो.
0: हो,
1: इथे बेसिकली तण हा प्रकार नाहीच आहे, कारण की आम्ही जे पण वापरतो कोकोपीट वापरतो किंवा पाईप मध्ये आहे त्यामुळे ते तण उगत नाही.
0: बर,
1: तर त्यामुळे तुमचा महत्वाचा जो कामगार लागणारा भाग आहे तो तिथं निघून जातो. दुसरी गोष्ट, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरली होत असतात आणि तिथे सुद्धा लेबर खर्च कमी होतो. इथे पाणी जे आहे ते ऑटोमॅटिक मोटर थ्रू सप्लाय केलं जाते, त्यामुळे तुमचा तिथे सुद्धा लेबर खर्च कमी झाला. जिथे पारंपरिक शेतीमध्ये 10 गुंठ्याची जर शेती करायची म्हटली तर तुम्हाला रोजचे रोज जरी एव्हरेज पकडला तरी 5 ते 6 लेबर लागतात. इथे दिवसाचे 2 लेबर 2 तास काम केले तरी या प्रकारची शेती तेवढ्याच प्रमाणात प्रोडक्शन घेऊन करता येते.
0: अच्छा, मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिकं घेताय सध्या?
1: आमच्या शेतामध्ये आम्ही 4 व्हरायटीच्या लॅटिस घेतो, जसं लोलो ग्रीन आहे, लोलो रेड आहे, आईसबर्ग आहे, रोमेन लॅटिस मिळतो, हे लॅटिस घेतो. ढोबळी मिरची, कलरची ढोबळी मिळते, लाल पिवळी मिरची आहे ती घेतो. वाळकासारखा एक इंग्लिश प्रकार येतो ज्याला झुकिनी म्हणतात, झुकिनी घेतो. छोटे जे टोमॅटो असतात त्याच्यामध्ये एक छोटा व्हरायटी येतो चेरी टोमॅटो म्हणून, तो चेरी टोमॅटो घेतो. हे ही पिकं आम्ही इथे घेतो.
0: म्हणजे जवळपास सगळ्या बाहेरच्या भाज्या तुम्ही घेता?
1: बाहेरच्या भाज्या घेतो.
0: ह्या भाजीचं आपण उत्पादन केल्यानंतर मग त्याला मार्केट कसं अवेलेबल होतं?
1: ह्याचं मार्केट मेनली जिथे टुरिझम जास्त आहे तिथे होतं, जसं गोवा आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पुणा आहे, ह्या ठिकाणी ह्या भाज्या चांगल्या प्रमाणात खपतात. बेळगावसारख्या टायर 2 सिटीमध्ये ह्याचं सेल हा फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या भाज्या मॅक्झिमम बाहेर जातात. बेळगावमध्ये आमच्या प्रोडक्शनच्या बेळगावमध्ये 5% एवढंच सप्लाय होत आहे, बाकी सगळं 95% हे बाहेर जात आहे. कारण की ह्या भाज्या मेनली 5-star हॉटेल्स, 3-star हॉटेल जिथं कॉन्टिनेंटल फूड मिळतंय तिथंच ह्याचा वापर केला जातो. बट सध्या अवेअरनेस किंवा लोकांना पेस्टिसाइड फ्री चांगलं खाणं हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे थोड्या प्रमाणात सुपर मार्केट ह्या ठिकाणी सुद्धा हे जात
0: होय ना. म्हणजे आता लोक आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात, त्यामुळे चांगलं खाणं प्रिफर करतात ते.
1: ह्याच्यात महत्वाचा घटक आहे की पेस्टिसाइड नाही आहे, त्यामुळे पेस्टिसाइड फ्री फूड असल्यामुळे आम्हाला ह्याच्यातून म्हणजे माणसाची तब्येत सांभाळणं फार सोपं जात आहे.
0: होय ना. आणि मग म्हणजे भाजीपाला आपण पारंपरिक शेतीमध्ये किती दिवसात घेतो तसाच याही शेतीमध्ये घेऊ शकतो? म्हणजे कालावधी सेम असतो की काही वेगळा असतो?
1: ह्याच्यामध्ये कालावधी जो आहे तो काही बुक्स प्रमाणे वगैरे म्हणलं जातं की कालावधी कमी लागतो, बट 10 वर्षामध्ये मी एक गोष्ट शिकलो तर असा कालावधी काही कमी लागतो हा ह्यातला प्रकार नाही आहे. जे पारंपरिक शेतीमध्ये जेवढा लागतो तेवढाच इथे सुद्धा लागतो. एक 2-3 दिवस आधी तुम्ही हार्वेस्ट करू शकता, बट ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो आहे की एक पारंपरिक शेतीमध्ये तुमचं मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पीक खराब होऊन जातं. इथे तुम्हाला एक 5-7 दिवसाचा बफर टाईम मिळतो जेणेकरून तुम्ही हे विकू शकता. सोबत तुमचे जे आता पारंपरिक शेतीमध्ये एकदा पीक काढल्यानंतर ती जमिनीची कस केली पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे, मग त्याच्यामध्ये शेणखत वगैरे घातलं पाहिजे, त्याच्यामध्ये जो 10-15 दिवसाचा किंवा 1 महिन्याभराचा कालावधी जातो तो इथे काही नाही. आम्ही 1 दिवसामध्ये परत आमचे युनिट्स परत फंक्शनमध्ये आणू शकतो. त्यामुळे जर तुम्ही वर्षाचा विचार केला तर पारंपरिक शेतीमध्ये वर्षाचा जर तुम्ही 3 पीक घेत असाल तर ह्या शेतीमध्ये तुम्हाला 5 पीक घेता येतील.
0: मग तुम्ही जे आता भाज्या लावलेल्या आहेत त्या किती दिवसांमध्ये आल्या?
1: ज्या प्रत्येक भाजीचं यायचा कालावधी वेगळा, जसं लॅट्यूस आहे 45 डेज मध्ये येतो, 45 दिवसात तो रेडी होतो. टोमॅटो जो आहे 3 महिन्यामध्ये रेडी होतो. ढोबळी मिरची आहे ती 3 महिन्यात रेडी होते. प्रत्येक ह्याचा कालावधी वेगळा वेगळा आहे.
0: मग तुम्ही सगळं याचं म्हणजे शिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं की कसे याच्याकडे वळलात तुम्ही?
1: ह्याच्याकडे वळायचं कारण असं होतं की मला ऑर्गॅनिक शेती करायची होती, बट जर ऑर्गॅनिक शेती करायची म्हटलं तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेट आणि त्याचा जो खर्च आहे तो माझ्या मताप्रमाणे आवाढावे आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही गव्हर्नमेंट उपाय योजना केल्या पाहिजेत, सरकारनं काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून नॉर्मल शेतकरी सुद्धा ऑर्गॅनिक शेती अफोर्ड करू शकेल. आणि ह्याच्याकडे वळायचं कारण हेच होतं की ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे ही

0: माझा जो अभ्यास झाला तो एक तर पुस्तकं वाचून किंवा ह्याच्यात ट्रायल अँड एरर करत मी चालू केलं. माझं पहिली जी शेती होती ही 10x10 फूटच्या जागेमध्ये चालू केली होती. आता जवळजवळ 2 ते 3 एकर मध्ये आम्ही शेती करतोय.
1: मग म्हणजे घरचे मग म्हणजे काय हे वेगळी पद्धत करतोयस किंवा काय असं काही त्यांच्याकडून रिप्लाय होता?
0: खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी जवळजवळ 1 वर्ष ते 1.5 वर्ष, कारण की माझे आजोबा हे त्यांच्या जन्मापासून शेती करत आले आहेत, आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं काहीतरी करतोय तर त्यांचा तरी विश्वास बसला नाही. आणि घरच्यांनी माझ्यावरती 1 वर्षानंतर विश्वास ठेवले की हा बाबा असं सुद्धा काही असतंय आणि ह्यातून पिकतंय. 1 वर्ष असं होतं की अरे नाही होत ते, उगाच बी युट्यूबला बघून कुठे बघून काय करतोस वाचतोस होत नाही ते, असं कसं होईल. बट 1 वर्षानंतर त्यांना विश्वास पडला की हा ह्यात खरंच काहीतरी उगतंय.
1: मग आता एवढे दिवस झालं म्हणजे किती दिवस झाले आता तुम्ही हे चालू करून?
0: 10 वर्ष झाले.
1: म्हणजे गेली 10 वर्ष तुम्ही ही या टाईपची शेती करताय, तर त्याच्यातून अनेक तुम्ही भाज्या घेतला असाल, स्वतःही खाल्ले असाल, तर कसं म्हणजे काही चवीमध्ये फरक वगैरे असं काही जाणवतो?
0: मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे थोडी जागा आहे जिथे मी नॉर्मल भाज्या सुद्धा घेतो, तर तिथे दोडकी बटाटे ह्या भाज्या घेतो. दोडकी शिजायला जो तुम्हाला नॉर्मल ह्याच्यातून घेऊन येतात मार्केटमधून ज्या मातीतून पारंपरिक शेतीतून उगलेली असते, तर दोडके शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याचे काट जून राहतात, तुम्ही खाताना सुद्धा ते तुम्हाला जाणवतात. ह्याच्यातलं म्हणजे जर दोडके दोन्ही बाजू बाजूला ठेवला तर तुम्हाला जाणवणार नाही. जर पिकल्यानंतर ह्याचे शिरा सुद्धा चांगले शिजलेले असतात, कारण की तेवढे पोषक सत्व त्याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. आणि नक्कीच चवीमध्ये फार मोठा फरक पडतोय.
1: मग आता गेली 10 वर्ष तुम्ही ही शेती करत आलाय, तर याचं मार्गदर्शन तुम्ही इतरांना देण्यासाठीही तुम्हाला फिरावं लागतं का?
0: हो, माझे काही कन्सल्टिंग हे आहेत तिथे मी फिरतो. सोबत आम्ही सुद्धा बेळगावमध्ये ट्रेनिंग अरेंज करतो. ह्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षामध्ये आम्ही काही केलं नाही, तर दरवर्षी आम्ही हॉटेल मॅरियटमध्ये वर्षातून एकदा 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं, तिथे पूर्ण भारतभरातून लोक येतात आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेऊन जातात.
1: या शेतीची सुरुवात नेमकी कुठे झाली म्हणजे काय सांगू
0: ह्याची? तसं जर कम्पेअर करायला गेला तर बाबुलियन गार्डन जे तरंगत गार्डन होतं ते सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीवरती ग्रो असेल असं काही जणांचं मत आहे. कारण की तरंगत गार्डन जे आपण म्हणतो तर ह्या प्रकारात तरंगत गार्डन होऊ शकतं. सोबतच काश्मीर मधल्या दाल लेक मध्ये सुद्धा ह्या प्रकारची शेती झालेली आहे आणि त्याचे एव्हिडन्स त्याचे पुरावे सुद्धा अवेलेबल आहेत. बट त्याच्यानंतर आत्ता जर रिसेंट ह्याच्यात जर गेला तर ही शेती इस्रायलमध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इस्रायल मधून ही टेक्नॉलॉजी देशभर पसरली.
1: मग तुमच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी कशी पोहोचली? म्हणजे तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करत होता, सर्च करत होता की काय होतं?
0: हा, मी ऑर्गॅनिक शेतीबद्दल फार वाचत होतो आणि त्याच टायमामध्ये मला ह्या शेतीबद्दल बी समजलं आणि मग नवीन काहीतरी असल्यामुळे ह्याकडे कल जास्त निर्माण झाला आणि ते आता सध्या ते कमर्शियल प्रोडक्शन मध्ये चालू झालंय.
1: मग कमर्शियल प्रोडक्शन तुमचं स्टार्ट झालंय, मग कसा रिस्पॉन्स आहे त्याला?
0: होलसेल मार्केट मस्तच आहे.
1: बरं,
0: होलसेल मार्केटला मॅक्झिमम आमच्या भाज्या जातात. हॉटेल सोबत टायअप, काही हॉटेल सोबत टायअप सुद्धा आहेत आमचे जिथे आमच्या ह्या भाज्या रेग्युलरली सप्लाय होतात. आणि रिस्पॉन्स सध्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे लोकांना खरोखरच जे हेल्थ कॉन्शियस लोक झालेत त्याच्यामुळे ह्या टाईपच्या भाज्यांना फार डिमांड आहे. बट मार्केटमध्ये जातेवेळी आमच्या भाज्या नॉर्मल भाजीसोबतच जातात. बट काही शेफना ज्यांना माहिती आहे की ह्या प्रकारची भाजी आपल्याला चांगलं पोषक देऊ शकते त्यांच्याकडे पर्टिक्युलरली हायड्रोपोनिक म्हणूनच ह्या भाज्या जातात.
1: अच्छा, मग जेव्हा मार्केटमध्ये दोन्ही एकत्रच होऊन येतात भाज्या, त्यावेळी म्हणजे सामान्य माणसांना त्या ओळखू शकतील का की असं काही फरक
0: नाही? असं काही असं बघता क्षणी ओळखण्यासारखं काही होत नाही.
1: बर,
0: बट तुम्ही खाताना तुम्हाला त्या दोन्ही मधला
1: फरक जाणवणार. मग आता जसं तुम्ही सांगितलं की
0: 2 गुंठे 10 गुंठे कमर्शियल, 2 गुंठ्यामध्ये पण तुम्ही चालू करू शकता.
1: हा, 10 गुंठे आपल्याकडं जर जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण चांगलं सेटअप करू शकतो. मग याच्यासाठी म्हणजे साधारण किती खर्च येऊ शकतो?
0: साधारण 25 ते 30 लाख फक्त जमीन असून म्हणजे ग्रीन हाऊस पासून तुम्ही चालू करू शकता. ह्याच्यामध्ये ग्रीन

0: हाऊस जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं 60-70% सबसिडी मिळते.
1: बर,
0: हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट 50-60% देत आहे. सोबत जर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट NHBK मधून घेतला तर तुम्हाला जवळजवळ 90% ह्याच्यामध्ये सबसिडी मिळते. त्यामुळे तुम्ही तिथे फार मोठ्या प्रमाणात कॉस्ट सेव्हिंग करू शकता. आणि जे 25-30 लाख रुपये सांगतोय ती इन्क्लुडिंग ग्रीन हाऊसची कॉस्ट आहे, त्या रेंजमध्ये जात आहे. आणि 10 गुंठ्याचे फक्त आतील म्हणजे हायड्रोफोनिक युनिट म्हणाल तर 15-16 लाखामध्ये युनिट तुमचं कम्प्लीट बसतं.
1: म्हणजे टोटल एक 20-25 लाखामध्ये आपला हा विषय
0: 10 गुंठ्याचा पूर्ण तयार होतो.
1: बर, म्हणजे याच्या आपण चांगल्या बाजू तर सगळ्या ऐकल्या, मग याची म्हणजे नुकसानदायक बाजू अशी कोणती आहे का?
0: नुकसानदायक बाजू जर भारताचा विचार करून जर नुकसानदायक बाजू म्हणाल तर इथे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस म्हणायला लागते.
1: बर,
0: कमी प्रमाणात लागते बट कंटिन्युअस लागते.
1: अच्छा.
0: आणि आजकाल आपल्या भारतामध्ये सगळ्यांनाच माहित आहे की ऍग्रिकल्चरसाठी लिमिटेड लाईन दिली जाते, 7-8 तासाची, 4-5 तासाची लाईट दिली जाते. त्या लाईट मध्ये किंवा त्या करंट सप्लाय मध्ये ही ह्या टाईपची भाजी होणं किंवा ह्या टाईपची शेती होणं जरा मुश्किल आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस असणं भले कमी प्रमाणात राहते पण इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस 24 तास असणं फार गरजेचं आहे. तो एक भारताच्या दृष्टीनं ह्या शेतीचा तोटा आहे मी असं समजतो. सोबत काही भाज्या ज्या आपण फ्युचर म्हणून बघतो जसं आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्या सुद्धा आपण ग्रो करू शकतो ह्याच्यामध्ये. बट त्यातून तेच आयुर्वेदिक त्याचे गुण राहतील की नाही ह्याच्यावरती अजून क्वेश्चन केला जातो. सोबतच एक उदाहरण म्हणून देतो, कारलं जसं कडवटपणाच त्याचं औषधी गुणधर्म आहे
1: होय ना,
0: बट ह्याच्यामध्ये हा तोट्यामध्ये म्हणाल तर हा एक प्रकार शकतो जिथे औषधी गुणधर्म जे मानले जातात ते डेव्हलप होणं अजून एक रिसर्चचा भाग आहे. जसं जर तुम्ही कारल्याचं म्हणाल तर कडवटपणा हाच त्याचा औषधी गुणधर्म आहे. हायड्रोफोनिक मध्ये केलेलं कारलं एवढा कडवटपणा येत नाही जो नॉर्मल पारंपरिक शेतीमध्ये येतो.
1: अच्छा अच्छा,
0: असं आहे. त्यामुळे फळभाज्यामध्ये जे गुणधर्म आहेत स्पेशली जिथे आपण मेडिसिन म्हणून जे यूज करतो ते ग्रो होणं अजून थोडस मुश्किल आहे. बाकी आमच्या ज्या पालेभाज्या येतात त्यांच्याकडे त्याचे आमच्याकडे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत, त्याचं क्वालिटी, त्याचं पोषकत्व, त्याचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही गॅरंटी देऊ शकतो. बट औषधी गुणधर्म जे मानले जातात आणि तेच एक कारण आहे ज्याच्यामध्ये आम्ही या बाकीच्या भाज्या घेत नाही. जसं कारलं आलं आम्ही हायड्रोफोनिक मध्ये ग्रो करत नाही कारण की त्याचं पोषकत्व राहत नाही म्हणून.
1: हो ना,
0: तो एक तोटा आहे. आणि तिसरा जर तोटा महत्वाचा म्हणाल तर ह्याच्याबद्दल अजून अवेअरनेस लोकांना नाही आहे. काही मोठ्या लोकांचं मत असं आहे की एक बटन मारलं आणि शेती चालू झाली, असं कधी होत नाही. शेती ही शेतकऱ्यांनं केली पाहिजे आणि त्यात डेलीचं लक्ष घातलंच पाहिजे, थांबूनच करून घ्यायला.
1: मग आता आपण बघतो की म्हणजे पारंपरिक शेती करत असताना मॅनपॉवर खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे मॅनपॉवर अजिबातच अवेलेबल होत नाही. शेतात काम करण्याला आता कोण एवढं इंटरेस्ट दाखवत नाहीये. मग तुम्ही म्हणताय की या शेतीसाठी मॅनपॉवर आपल्याला कमी लागते, तर कसा फरक पडतो? म्हणजे किती लोक कमी लागतात आपल्याला?
0: 10 गुंठ्याला पारंपरिक शेती करायसाठी तुम्हाला एव्हरेज पकडला तर 10 लोक लागतात एव्हरेज. इथे आमच्याकडे 2 लेबर 10 गुंठ्यामध्ये 2 लेबर काम करतात.
1: बर,
0: 10 डेली असतात, डेली 2-4 तास काम करतात. मग ते डेली तेच काम करतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जे येतोय तो हार्वेस्ट करणे, पॅकिंग करणे आणि मार्केटला पाठवणे, सोबतच नवीन झाडे लावणे. त्यामुळे दिवसाचे 2-4 तास हे लोक काम करतात. त्यामुळे इथे आमच्याकडे असंच शेतात काम करणं आणि इथे काम करणं हे एक इंडस्ट्रीसारखं काम आहे. त्याच्यामध्ये पाईप क्लिनिंग आलं, त्याच्यामध्ये रोपं सिस्टमॅटिक लावून ते पाईपमध्ये ठेवणं आलं. त्यामुळे शेत कामगार नक्कीच कमी लागतात इथे पारंपरिक शेतीपेक्षा. आणि मेनली इथे कामगारांना शेतीमध्ये जसं लेबरच काम लागतंय, अंग झाडून शारीरिक काम करावं लागतंय, तसं इथे लागत नाही. इथे नॉर्मल प्रकारचं काम होत आहे
1: जे आपण हिंडत फिरत करू शकतो. हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सागर वाघमारे यांना ऐकत होतो. त्यांनी भूगर्भशास्त्र केलेलं आहे आणि त्याचसोबत सध्या ते हायड्रोफोलिक शेती करत आहेत, म्हणजेच बिना मातीची शेती ते सध्या करत आहेत. त्याबद्दल आपण ऐकत होतो. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत. पण आजचा भाग कसा होता प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर रुपेश लक्ष्मण साळुंके यांना. ते आयुर्वेदिक व पंचकर्म तज्ज्ञ आहेत. अत्री वरद आयुर्वेदिक सेंटरचे ते प्रमुख चिकित्सक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांची सर्व्हिस तिथं चालते. बेळगावसोबत महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत. मणक्याचे आजार, हृदयविकार आणि कॅन्सर यावरती त्यांचं संशोधन झालेलं आहे आणि यशस्वी उपचार त्यांच्याकडून होत आहेत. साप्ताहिक तथा मासिकांमधून त्यांचे आतापर्यंत 500 अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आज आम्ही बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरचे उपचार. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरती उपचार. तर उन्हाळा तरी कडक आता सुरू आहे, तर यामध्ये आरोग्याच्या तक्रारी काय होऊ शकतात नेमक्या?
1: उन्हाळा म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उन्हाळ्यातली सुट्टी किंवा पिकनिक किंवा मामाचं गाव किंवा माऊजं मजा, खेळणं, पोहणं, बागडणं. पण गंमत अशी आहे, हल्ली उन्हाळ्याचा माणसाला भयंकर कंटाळा येतो. ह्यातल्या जर एक पिकनिकच्या गोष्टी सोडल्या किंवा ठराविक शाळेपर्यंतची जी मुलं असतात, शाळेत शिकणारी जी मुलं असतात, त्यांच्या मनातली जर उन्हाळा काढलात तर इतरांच्या मनात मात्र उन्हाळ्याच्या विषयी भयंकर असा तिटकारा किंवा द्वेष उत्पन्न होतो त्या अतिउष्णतेमुळे. खरं म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्येक ऋतूचं किंवा प्रत्येक उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, ह्या प्रत्येक हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचं मनुष्यानं दिलखुलासपणे स्वागत करावं. निसर्गातला अतिशय सूक्ष्मतम प्राणी म्हणजे मनुष्य. निसर्गामध्ये होणारे बदल हे मनुष्याने स्वतः उत्पन्न केलेले आहेत.
0: नक्कीच.
1: तर मग अशा वेळेला निसर्गामध्ये होत असलेले बदल जर त्याने स्वीकारले किंवा निसर्गामध्ये होणाऱ्या बदलानुसार स्वतःमध्ये बदल नाही केले तर मग मात्र त्याच्या आरोग्यातल्या किंवा त्याच्या शरीराच्या तक्रारी ज्या असतात त्या हळूहळू वाढत जातात. तेव्हा पहिल्यांदा माणसाला आपल्या भारतीय कालगणनेमधले जो उन्हाळा असेल जो साधारण मार्च पासून जून पर्यंत असतो, मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यांमध्ये त्याचा प्रभाव असतो, तर त्या 4 महिन्यांमध्ये आपल्या स्वतःमध्ये हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार बदल करायला हवेत. तेवढे केलेत की मग नक्कीच त्याच्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.
0: बर,
1: मग काय होतं नेमकं? उन्हाळ्यामध्ये उष्मा वाढत असताना आपलं खाणं पिणं काय असावं याचा विसर पडलेला असतो. आपलं उठणं किती वाजता असावं, आपला भोजन किंवा भोजनामधले रस कुठले असावेत, साधारण पाण्याचं प्रमाण किती असावं, रात्री झोप किती असावी, व्यायामाचा कसा प्रकार ठेवावात, या सगळ्या गोष्टीला थोडासा प्रत्येक हवामानाच्या बदलानुसार चेंज हवा असतो. तो नाही केलं की मग हळूहळू हे आजार वाढायला लागतात.
0: अच्छा. समजा की या गोष्टी नाही होत आहेत आपल्याकडून तर कोणत्या तक्रारी उद्भवू शकतात?
1: नाही, आता उन्हाळ्याच्या तक्रारी म्हटलं तर ज्यावेळेला उन्हाळा आपल्याकडे तरी एवढा उन्हाळा जाणवत नाही, तुम्ही ज्यावेळेला एखाद्या बाहेरच्या गावाला जातात त्याला तुम्हाला हे विचारतात आवर्जून काय उन्हाळा कसा आहे तुमच्या बेळगावला. कारण की बेळगावचं बाहेरच्या बाजूला असलेलं एक ज्या आपण स्मृती समजतो त्याला एक छोटं महाबळेश्वर समजायचं. अगोदर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती, म्हणजे एवढी थंड हवा असायची या ठिकाणी. सध्या तेवढी थंड हवा अजिबात जाणवत नाही आहे बिकॉज ऑफ कॉन्क्रीट जंगल. तर मग अशा वेळेला वाढत्या उष्मामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे म्हणजे त्वचेपासून ते मूत्रेंद्रियापर्यंत बऱ्याचशा तक्रारी उद्भवतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तक्रार असते ती म्हणजे उष्माघाताची, ज्याला आपण सनस्ट्रोक किंवा हिट स्ट्रोक म्हणतो. त्याच्यानंतर शरीरातला जलीय अंश कमी होणं किंवा मग तापाचे विकार किंवा उलट्या किंवा जुलाब किंवा सनबर्न म्हणजे चेहरा काळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकारांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो विकार असतो तो म्हणजे केसुडं उत्पन्न होणं, घामोळ्या उत्पन्न होणं किंवा फंगस इन्फेक्शन किंवा लघवीला चरचरणं किंवा लघवीमधून खर जाणं किंवा मुतखड्यांच्या तक्रारी किंवा लघवीमधला इन्फेक्शन, असे बरेचसे आजार उन्हाळ्यांमध्ये आपलं डोकं वर काढत असतात. त्या पद्धतीनं आपले आहार व्यवहार किंवा विचार किंवा आपला दिनक्रम असायला हवा.
0: अच्छा. मग याच्यामध्ये एक जर आपण आजार घेतला की समजा की आपल्याला लघवीची समस्या होते म्हणजे लघवी करत असताना जळजळ होते किंवा ओटीपोट असतं ते दुखणं असेल अशा ज्या गोष्टी होतात त्यासाठी काय सांगाल तुम्ही, म्हणजे त्याची कारणं काय असू शकतात?
1: बरोबर, अगदी बरोबर प्रश्न विचारलात मॅडम. सगळ्यात महत्वाची गोष्ट उन्हाळ्यामध्ये उन्हाळे लागणं हा कॉमन आजार.
0: कॉमन आजार, बरोबर.
1: उन्हाळे लागणं म्हणतात कारण की ते उन्हाळ्यामध्येच ह्या तक्रारी जास्त वाढलेल्या असतात.
0: हो ना.
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जशी बाहेरची उष्मा वाढत असते त्या पद्धतीनं आपल्या शरीराला घाम यायला सुरुवात होते आणि शरीरातला जलीय अंश हा हळूहळू हळू त्वचेवाटे बाहेर पडतो. तो जलीय अंश जर आपण व्यवस्थित नाही राखला तर मग हळूहळू हळूहळू लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग कमी झालेली जी लघवी असते त्याच्यामध्ये ॲसिडिटी जास्त असल्यामुळे लघवी बाहेर पडत असताना मूत्रेंद्रियामधले आतले जी सूक्ष्म आणि नाजूक असा जो त्वचेचा स्तर असतो त्याच्यावर त्या लघवीतल्या तीक्ष्णतेचा परिणाम होतो. आणि मग त्या ठिकाणी झालेली सूक्ष्म स्वरूपातली इजा की ज्या ठिकाणी इन्फेक्शन लगेच होतं आणि मग उन्हाळी लागणे किंवा लघवीला चरचरणे किंवा लघवी करताना पोटामध्ये तिडीक बसणे किंवा भोवळ येणे किंवा अंगावर काटा येणे ह्या सगळ्या तक्रारी होतात. म्हणजे मग ह्या तक्रारींचं अतिशय गंभीर स्वरूप म्हटलं तर मग लघवीतून हळूहळू रक्तसुद्धा जायला लागतं. तर मग त्याच्यासाठी जलीय अंश व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये ठेवणं हे प्रत्येक मनुष्याचं प्रधान सूत्र समजूयात उन्हाळ्यात मध्ये जे पाळायला हवं. तर मग पेय पदार्थ म्हणजे आपण काय प्यावं दिवसभरात उन्हाळ्यामध्ये एस्पेशली जर प्यायचं झालं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर ऑप्शन्स असतात लिंबू पाणी ज्याला आपण शिकंजी म्हणतो, त्याच्यानंतर ताक असते, त्याच्यानंतर आंबील असतं, कैरीचं पण हे एक अतिशय उत्तम पेय आहे की जे प्रत्येक व्यक्तीने उन्हाळ्यामध्ये प्यायचा प्रयत्न करावा. आमसुलाची सोलकढी असते, नारळ पाणी आहे, किंवा साधं घरच्या घरी साधारण खजुराचं पाणी सुद्धा बनवू शकतो आपण. साधारण एक अर्धा लिटर तांब्यांमध्ये एक चार खजूर किंवा एखादं डाळिंब, थोडीशी वेलदोड्याची पूड, एखाद चमचा साखर आणि मीठ असं एकत्रित करून जर ते मिश्रण हे व्यवस्थित एक 5 ते 6 तास ठेवायचं आणि मग नंतर त्याला मथनीने मंथन करायचं आणि मग ते घोटघोट घोट प्यायला सुरुवात केली तरीसुद्धा शरीरामधला जो कमी झालेला जलीय अंश असतो तो कमी होतो. त्याच्यानंतर तुम्ही माठातलं पाणी हे सर्वोत्तम पेय आहे जे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने प्यायला हवं. फ्रीजमधल्या बॉटलमधल्या थंड पाण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की माठातल्या पाण्याला वेगळी चव असते, त्याला एक विशिष्ट मातीचा गंध असतो की ज्याच्यामुळे पित्ताची उष्णता कमी होते आणि शरीरामध्ये आवश्यक असणारा ओलावा निर्माण होतो. ह्याच्यामध्ये दूध, ताक किंवा गुलकंद किंवा सब्जाचं बी किंवा तुळशीचं बी हे पाण्यामध्ये भिजवून घेणं हे पण तितकंच योग्य असं औषध ठरतं लघवीतल्या तक्रारींसाठी. त्याच्याबरोबर मला वेगवेगळे रसाची सगळे फळं जी असतात ती उन्हाळ्यामध्ये भरपूर अवेलेबल असतात मॅडम. कलिंगड असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, टरबूज असतील, तर ह्या वेगवेगळ्या रसाळ फळांचा उपयोग हा प्रत्येक व्यक्तीने करावा की ज्याच्यामुळे ह्याच्या लघवीचे आजार तर नक्कीच कमी होतील.
0: बरोबर, म्हणजे एकंदरीत आपल्या शरीरातली पाण्याची पातळी जी आहे ती व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवायला
1: ठेवायला पाहिजे
0: आणि त्यासाठी तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं ते आपण आपल्या खाण्यामध्ये घ्यायला पाहिजे. यानंतर आणखीन एक समस्या आपल्याला जाणवते की ती म्हणजे घामोळे उठणं.
1: बरोबर,
0: मग घामोळे उठणं हे सर्वांनाच होतं असं नाही.
1: बरोबर,
0: मग ज्यांना होतं त्यांच्यामध्ये अशी काय कमतरता असते ज्यामुळे त्यांना घामोळे येतात?
1: अगदी बरोबर, म्हणजे घामोळे का उत्पन्न होतात ते पहिल्यांदा मी समजावून सांगतो. तर ज्यावेळेला शरीरातली उष्णता किंवा बाहेरची उष्मा वाढत जाते त्याला त्या उष्माचं नियंत्रण करण्यासाठी त्वचा आपल्या विशिष्ट त्वचेच्या स्तरामधील असलेल्या ज्या स्वेदवाही ग्रंथी आहेत ज्याच्यामधून घाम बाहेर पडतो, शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात, ती जी रंध्र आहेत, ती जी इंद्रियातली जी छोटी छोटी जी ओपनिंग्स आहेत ती मोठी होतात, ती विस्तृत होतात आणि शरीरामधला पाण्याचा अंश हा त्या घामावटे बाहेर पडत असतो. ज्यावेळेला तो घामावटे शरीरातला जलीय अंश बाहेर पडत असतो, ज्यावेळेला त्यातली रोमरंध्र ही मोठी झालेली असतात, तर त्याच्यावर बाहेरच्या उष्णता आणि वातावरणातली धूळ ह्यांचा परिणाम होतो आणि त्या ठिकाणी बरोबर जंतूंचा प्रादुर्भाव झाला की बारीक फुटकुळ्या उत्पन्न होतात, त्याला आपण घामोळ्या म्हणतो. ह्या घामोळ्या प्रायः कपाळावर, मानेवर, गळ्यांवर किंवा काखेमध्ये, पाठीवर संपूर्ण, छातीच्या पुढच्या भागात अशा ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी घाम हा व्यवस्थित साचून राहतोय आणि तो भाग वातावरणाशी संबंधित किंवा हवेशी संबंधित जो येतोय त्या ठिकाणी ह्या घामोळ्या उत्पन्न होत असतात. तर ह्या घामोळ्या उत्पन्न होऊ नये म्हणून पहिल्यांदा सचैल स्नान म्हणजे कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळेला आंघोळ करणं ही फार गरजेची गोष्ट असते की जी लहान मुलाकडून प्रायः टाळली जाते. उन्हामध्ये खेळत असताना ते 2-3 वेळा आंघोळ नाही केले जात त्यांच्याकडून. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण अंगाला आता तर सध्या बाजारांमध्ये तुम्हाला रक्तचंदनाचे साबण, हळदीचे साबण किंवा कोरफडीचे साबण, अनंतमूळ या विशिष्ट औषधी वनस्पतीचे साबण बाजारामध्ये अवेलेबल असतात की ज्या वनस्पतींचा शरीरावर संपर्क झाल्यानंतर शरीरामधले दोष किंवा स्वेदवाही ग्रंथींमध्ये साठलेले जे जंतू किंवा धुलीकण असतात ते स्वच्छ होण्यासाठी मदत होते जर ही साबणा वापरली तर. किंवा विशिष्ट प्रकारची उटणी सुद्धा बाजारांमध्ये असतात ज्याच्यामध्ये गवला किंवा कचोर अशी वनस्पती असते, श्वेतचंदन असतं, अनंतमूळ असतो, वाळा असतो, नागरमोथा असतो, तर अशा विशिष्ट सुगंधी वनस्पतींच्या वापरामुळे आंघोळीच्या वेळेला या सगळ्या औषधी द्रव्यांच्या केलेल्या एकत्रित चूर्णांचा उटणं म्हणून जर वापर केलात तर त्याच्यामुळे शरीरावर साठलेले सगळे दोष सुटून जातात आणि घामाळ्याचं प्रमाण नक्कीच कमी व्हायला मदत होते. एस्पेशली ह्या घामाळ्यांमध्ये कधी कधी घामाला भयंकर दुर्गंधी असते मॅडम, ती दुर्गंधी जाण्यासाठी कुळथाचं पीठ किंवा जांभळ्याच्या बियांची पावडर किंवा हिरड्याची पावडर जरी वापरली विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी घाम जास्त येतो तर मग ऑटोमॅटिकली ती दुर्गंधी पण कमी व्हायला मदत होते आणि स्वेदाची उत्पत्ती जी अतिप्रमाणात होते ती पण कमी होते.
0: अच्छा, म्हणजे ही एक दुसरी समस्या झाली जी आपल्याला बघायला मिळते, पण पूर्वी याचं प्रमाण खूप होतं, आता बऱ्यापैकी कमी झालं आहे.
1: कारण की हायजीन म्हणजे ज्याला आपण शरीर शुद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाकडून व्यवस्थित घडल्या जात आहेत. अगोदर तेवढ्या पद्धतीनं त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नव्हतं.
0: हो ना,
1: पर्यावरण सुद्धा जास्त दूषित आहे, पाण्यातली पण दूषितता जास्त आहे. हल्ली तसं नाही घडत. सिव्हिलायझेशनमुळे बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे अगोदर पाणी किंवा नदीच्या काठची जी गावं असायची त्या ठिकाणी इन्फेक्शन हे प्रकार जास्त वाढायचे. सध्या तसं नाही घडत, म्हणजे जलशुद्धीकरणाची जे वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या प्रकल्प उभे झालेले आहेत प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक शहरांमध्ये, त्याच्यामुळे ही समस्या हळूहळू कमी झालेली दिसते.
0: बरोबर. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते, ब्रेक नंतर डॉक्टर रुपेश यांना आपण ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, एकत्रा वेणुधुनी 90.4 KLE कनसु.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH-recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu, Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya, Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle, visit the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831 24860

0: छोट्याच्या ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय डॉक्टर रुपेश साळुंके यांना. आणखीन एक समस्या सर्रास आपल्याला पाहायला मिळते की उन्हामध्ये आता फिरणं आपलं होतच, म्हणजे ऊन आहे म्हणून आपण घरी बसून राहतच नाही. मग जेव्हा उन्हामध्ये आपण बाहेर फिरत असतो त्यावेळी सनबर्न होणं हे आता जास्त बघायला मिळतं किंवा स्किन आपली टॅन होते, ही समस्या खूप वाढली, तर त्यासाठी काय सांगाल?
1: काय होतं ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये उन्हातली जे किरण आहे त्याच्यामध्ये अतिनील किरण आपण ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो, तर त्या किरणांचा आपल्या त्वचेशी संपर्क झालात की मग सन टॅनिंग किंवा सनबर्न असले प्रकार हे जास्त पाहायला मिळतात. बरं, ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं सूर्यकिरण ही अतितीक्ष्ण होत आहेत त्याच पद्धतीनं त्वचेमध्ये असलेला जो टॉलरन्स आहे म्हणजे त्वचेची जी अतिसंवेदनशीलता आहे ती पण दिवसेंदिवस माणसांच्या मध्ये कमी झालेली दिसतीय. तर सूर्याच्या किरणांना आपण आडवण हे आपल्या हातात नाही आहे, पण त्यांचा परिणाम आपल्या त्वचेतल्या विशिष्ट रंगकणांवर झाल्यानंतर ते रंगकण जे संरक्षणात्मक असा एक पातळ काळसर स्तर उत्पन्न करतात आणि तो काळसर स्तर ज्याला आपण स्किन टॅनिंग म्हणतो, ते विशेषत्वाने ज्या वेळेला एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष उन्हामध्ये फिरायला जातो त्याला ते सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडायला लागले, मग त्याच्या कपाळांवर किंवा नाकाच्या दोन्ही बाजूला किंवा गालावर किंवा गळ्यावर किंवा छातीच्या वरच्या भागात किंवा दोन्ही खांद्यांवर किंवा हाताच्या बाहेरच्या बाजूस असलेली त्वचेवर, तर त्वचा ही काळसर झालेली दिसते. अतिनील किरणांपासून जर त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर आता सध्या बाजारांमध्ये बऱ्याचशा सनबॅन क्रीम्स अवेलेबल असतात की ज्यांचा वापर पुन्हा पुन्हा त्वचेवर झाल्यानंतर त्या अतिनील किरणांचा जो त्वचेवर दाहक आणि अतितीक्ष्ण असा जो परिणाम होत असतो तो टाळला जातो. त्याच्या जोडीला जर तुम्हाला घरच्या घरी शतधौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप हे अवेलेबल असतं बाजारांमध्ये, आयुर्वेदिक पद्धतीनं जर ह्या सनबॅन क्रीमच्या ऑप्शन्स जर आपण शोधायचा प्रयत्न केलात तर आपल्यासमोर काही विशिष्ट औषधी कल्प उभा राहतात. त्याच्यामध्ये पहिला कल्प आहे तो शतधौत घृत. तर ते 100 वेळा धुतलेलं जे तूप असतं मॅडम ते अतिशय सौम्य असतं, त्वचेतली अतितीक्ष्णता किंवा उष्णता झटकन कमी करतं. तर त्या तुपाचा जर आपण हात सकाळी आंघोळीच्या वेळेला किंवा बाहेर पडताना किंवा घर बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर जर परत ते तूप थोडंसं हळूवर आपल्या चेहऱ्याला किंवा त्वचेला जर लावलं की ज्याच्यावर ह्या किरणांचा प्रभाव झालेला आहे तर तो प्रभाव नक्की आपण टाळू शकतो. कोरफडीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स आज सध्या अवेलेबल बाजारांमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये चंदन असतं, हळद असते, अनंत मूळ असतं किंवा आवळा असतो की जो त्वचेसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अशा बऱ्याचशा आयुर्वेदिक कंपन्या आता बाजारात आहेत की ज्या या वेगवेगळ्या प्रभावी औषधांपासून क्रीम बनवतात, त्या क्रीमचा सुद्धा प्रभाव सनबॅन क्रीमच्या ऐवजी जरी आपण केलात तरी सुद्धा चालू शकतो. निळकमळ एक फार महत्त्वाचं औषधी द्रव्य आहे की ज्याच्यामध्ये या अतिनील किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी काही विशिष्ट औषधी तत्व असतात. तर निळ्या कमळांमध्ये मध किंवा दुधावरची साय, त्याच्यानंतर कोरफड अशा विशिष्ट औषधी द्रव्यांचं एक मिश्रण तयार करून जरी आपण त्वचेवर लावलं तरी जी त्वचा काळवंडत असते स्पेशली उन्हाळ्यांमध्ये किंवा बटरफ्लाय पॅचेस किंवा नाकाच्या आजूबाजूला साधारण काळसर असे डाग जे तयार होतात स्त्रियांच्या विशेषतः, त्याच्यासाठी हे खूप सुंदर औषधी द्रव्य आहे. काही विशिष्ट लेप असतात मॅडम ज्याच्यामध्ये आपण चंदन वापरतो, हळद असते, त्याच्यानंतर आवळ्याची पावडर असते, मसूर डाळीचं पीठ असतं, धन असतं, तर अशी जी त्वचेमधील दाहकता कमी करणारी जी औषधी आहेत त्यांचा वापर जरी आपण पाण्यातून किंवा गुलाब पाण्यातून केला तरी सुद्धा आपल्याला ह्या त्वचा विकारांपासून आपलं स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो.
0: बरोबर. या तर कॉमन समस्या झाल्या म्हणजे ज्या आजकाल खूप पाहायला मिळतात त्याविषयी आपण डिस्कस केलं, पण अशी कोणती समस्या आहे का जी तुम्हाला ऍज अ डॉक्टर म्हणून पाहायला मिळाली खूप?
1: सध्या मॅडम उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सनस्ट्रोक मध्ये असणारी जी चक्कर आहे, मळमळ आहे, डोकेदुखी असते किंवा झटकन शरीर उष्मा कमी होतो, शरीरातली पाण्याची पातळी खालावते, तो एक अतिशय गंभीर आहे भाग. मग अशा वेळेला उन्हाळा सुरुवात होतोय ना होतोय, स्पेशली ग्रीष्माचा जर भाग आपण विचार केला साधारण 21 किंवा 22 एप्रिल पासून ते 20-21 जून पर्यंत, ह्या 2 महिन्यात एप्रिल मे आणि जून, 22 एप्रिल पासून ते 21 जून पर्यंत उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये जर विचाराल तर साधारण 22 मे पासून ते 21 जुलै पर्यंत ह्या ग्रीष्माचा प्रादुर्भाव असतो, तर ह्या ग्रीष्मात म्हणजे ज्याला कडक ऊन असतं त्यावेळेलाच हे प्रकार जास्त पाहायला मिळतात. मग त्यावेळेला सकाळी उठल्यापासून लिंबू पाणी पिणं, ताक, आंबील असले पदार्थ जास्तीत जास्त ठेवणं की ज्याच्यामुळे तुमची पाण्याची पातळी व्यवस्थित राखली जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही बाहेर जायचं असेल तर आपल्या शरीरातलं जे उष्मा नियंत्रण केंद्र आहे मेंदूच्या पाठीमागच्या भागात, त्याच्यावर उष्णतेचा किंवा सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव होऊ नये म्हणून डोकं किंवा मान किंवा हात हे भाग शरीरातले हे व्यवस्थित कपड्याने बांधून, पांढऱ्या कपड्याने बांधून बाहेर जाणं जास्त शहाणपणाचं असतं. जर सनस्ट्रोक किंवा सनहिटचा जर प्रकार आपल्या शरीरावर जर विपरीत परिणाम दिसू नये असं वाटत असेल तर हे एक मला महत्वाचं वाटतं. त्याच्या जोडीला ताप आणि उलट्या हे प्रकार एक प्राय जास्त पाहायला मिळतात. उलट्यांमध्ये काय होतं मॅडम, शरीरातला अंश पहिल्यांदाच कमी होत असतो ज्याला उन्हाळ्यामध्ये उलट्या होतात, आणि अशा वेळेला माणूस बराबर बराबर बराबर पाणी प्यायचा जास्त प्रयत्न करतो. तर उलट्या किंवा जुलाब जर लागत असेल उन्हाळ्यांमध्ये तर पहिल्यांदा त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने किंवा त्या स्त्री पुरुषांनी सारखं सारखं पाणी पिणं टाळावं. घोटघोट पाणी पिणं जास्त गरजेचं असतं. साधं धने आणि खडीसाखर ह्याचं पाणी जर तुम्ही घोटघोट प्यायला लागलात तर मग लगेच उलट्या थांबवू शकतात. साळीच्या लाह्या हे एक अतिशय उत्तम असं आहार्य द्रव्य आहे, किंवा तांदळाच्या लाह्या तर ह्या खाल्ल्यात किंवा आपोआपच उलट्या कमी होतात, मळमळ कमी होते. वेलदोड्याची पूड ही जरी तोंडात पकडली तरी मळमळ कमी होते, उलट्या कमी होतात. जास्तच प्रमाणात उलट्या असतील किंवा जुलाब असतील तर मग जवळच्या एखाद्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घेणं हे जास्त शहाणपणाचं असतं. स्पेशली जुलाब लागल्यानंतर सगळ्यात सोपं घरच्या घरी उत्पन्न होणारा पदार्थ म्हणजे कुठं जावलेह किंवा कुठं जारिष्ट, जे प्रत्येकाच्या घरी ह्या अशा विशिष्ट औषध द्रव्यांचं आपण ठेवायला पाहिजेत. कुठं जारिष्ट किंवा कुठं जावलेह, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कधीही जुलाब लागले तर मग पहिल्यांदा अशी औषध द्रव्यात की ज्याच्यामुळे ते जुलाब लगेच कंट्रोल होतात.

0: पंचकर्म तज्ज्ञ आहेत. आतापर्यंत आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याच्या तक्रारी काय होतात त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे. त्यामध्ये आणखीन एक समस्या मला आठवली सर, की डिहायड्रेशन ही एक समस्या खूपच जाणवून येते. भारतात त्याचाही संबंध पाण्याशी असेलच, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असावं याच्याशीच निगडीत असणार आहे. तर त्याबद्दल काय सांगाल?
1: डिहायड्रेशन म्हणजे शरीरातली पाण्याची जी पातळी आहे, आपल्या शरीरामध्ये जे धातू असतात की ज्याच्यामध्ये द्रवांश अतिशय आवश्यक असतो शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दैनंदिन शरीरातल्या कार्यप्रणालीसाठी, आपल्या शरीरातल्या धातूंमध्ये द्रवांश हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तो व्यवस्थित त्याची पातळी पाळण्याकडे आपलं लक्ष हवंय. तर त्याच्यात दोन गोष्टी घडतात. ज्या वेळेला वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते त्यावेळेला पहिल्यांदा शरीरातला कफ जो असतो तो हळूहळू सुकायला लागतो आणि त्याच्या कफाच्या आशयांमध्ये हळूहळू वात हा दोष वाढायला लागतो. वातावरणामध्ये रुक्षता वाढत जाते, म्हणजे रखरखीतपणा वाढत जातो. त्याच वेळेला कोरडेपणा सुद्धा वातावरणामध्ये वाढत जातो. पिंडी ते ब्रह्मांड या न्यायानुसार आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं रुक्षता किंवा कोरडेपणा हा वाढत असतो आणि याच्यामध्ये ती भर पडते ती वातावरणातल्या उष्णतेची. वातावरणातली उष्णता वाढत गेली आणि शरीरामधला कोरडेपणा किंवा रखरखीतपणा वाढत गेला की अशा वेळेला जर आपण व्यवस्थित आपल्या पाण्यामध्ये आपल्या आवश्यक शरीरासाठी असणाऱ्या ज्याला आपण रसप्रधान आहार किंवा पेय पदार्थांकडे आपण जर लक्ष नाही दिलं तर मग त्याचा परिणाम डिहायड्रेशन या स्वरूपात शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी दाखवू शकतो.
0: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर रुपेश साळुंके यांना ऐकत होतो. त्यांनी आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती सांगितलेली आहे. या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा होता त्याची प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसूर. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर रुपेश लक्ष्मण साळुंके यांना. ते आयुर्वेदिक व पंचकर्म तज्ज्ञ आहेत. अत्री वरद आयुर्वेदिक सेंटरचे ते प्रमुख चिकित्सक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांची सर्व्हिस तिथं चालते. बेळगावसोबत महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत. मणक्याचे आजार, हृदयविकार आणि कॅन्सर यावरती त्यांचं संशोधन झालेलं आहे आणि यशस्वी उपचार त्यांच्याकडून होत आहेत. साप्ताहिक तथा मासिकांमधून त्यांचे आतापर्यंत 500 अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आज आम्ही बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरचे उपचार. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरती उपचार. तर उन्हाळा तरी कडक आता सुरू आहे, तर यामध्ये आरोग्याच्या तक्रारी काय होऊ शकतात नेमक्या?
1: उन्हाळा म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उन्हाळ्यातली सुट्टी किंवा पिकनिक किंवा मामाचं गाव किंवा माऊज मजा, खेळणं, पोहणं, बागडणं. पण गंमत अशी आहे, हल्ली उन्हाळ्याचा माणसाला भयंकर कंटाळा येतो. ह्यातल्या जर एक पिकनिकच्या गोष्टी सोडल्या किंवा ठराविक शाळेपर्यंतची जी मुलं असतात, शाळेत शिकणारी जी मुलं असतात, त्यांच्या मनातली जर उन्हाळा काढलात तर इतरांच्या मनात मात्र उन्हाळ्याच्या विषयी भयंकर असा तिटकारा किंवा द्वेष उत्पन्न होतो त्या अतिउष्णतेमुळे. खरं म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्येक ऋतूचं किंवा प्रत्येक उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, ह्या प्रत्येक हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचं मनुष्यानं दिलखुलासपणे स्वागत करावं. निसर्गातला अतिशय सूक्ष्मतम प्राणी म्हणजे मनुष्य. निसर्गामध्ये होणारे बदल हे मनुष्याने स्वतः उत्पन्न केलेले आहेत.
0: नक्कीच.
1: तर मग अशा वेळेला निसर्गामध्ये होत असलेले बदल जर त्याने स्वीकारले किंवा निसर्गामध्ये होणाऱ्या बदलानुसार स्वतःमध्ये बदल नाही केले तर मग मात्र त्याच्या आरोग्यातल्या किंवा त्याच्या शरीराच्या तक्रारी ज्या असतात त्या हळूहळू वाढत जातात. तेव्हा पहिल्यांदा माणसाला आपल्या भारतीय कालगणनेमधले जो उन्हाळा असेल जो साधारण मार्च पासून जून पर्यंत असतो, मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यांमध्ये त्याचा प्रभाव असतो, तर त्या 4 महिन्यांमध्ये आपल्या स्वतःमध्ये हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार बदल करायला हवेत. तेवढे केलेत की मग नक्कीच त्याच्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.
0: बर,
1: मग काय होतं नेमकं? उन्हाळ्यामध्ये उष्मा वाढत असताना आपलं खाणं पिणं काय असावं याचा विसर पडलेला असतो. आपलं उठणं किती वाजता असावं, आपला भोजन किंवा भोजनामधले रस कुठले असावेत, साधारण पाण्याचं प्रमाण किती असावं, रात्री झोप किती असावी, व्यायामाचा कसा प्रकार ठेवावात, या सगळ्या गोष्टीला थोडंसं प्रत्येक हवामानाच्या बदलानुसार चेंज हवा असतो. तो नाही केलं की मग हळूहळू हे आजार वाढायला लागले.
0: अच्छा. समजा की या गोष्टी नाही होत आहेत आपल्याकडून तर कोणत्या तक्रारी उद्भवू शकतात?
1: नाही, आता उन्हाळ्याच्या तक्रारी म्हटलं तर ज्यावेळेला उन्हाळा आपल्याकडे तरी एवढा उन्हाळा जाणवत नाही, तुम्ही ज्यावेळेला एखाद्या बाहेरच्या गावाला जातात त्याला तुम्हाला हे विचारतात आवर्जून काय उन्हाळा कसा आहे तुमच्या बेळगावला. कारण की बेळगावचं बाहेरच्या बाजूला असलेलं एक ज्या आपण स्मृती समजतो त्याला एक छोटं महाबळेश्वर समजायचं. अगोदर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती, म्हणजे एवढी थंड हवा असायची या ठिकाणी. सध्या तेवढी थंड हवा अजिबात जाणवत नाही आहे बिकॉज ऑफ कॉन्क्रीट जंगल. तर मग अशा वेळेला वाढत्या उष्मामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे म्हणजे त्वचेपासून ते मूत्रेंद्रियापर्यंत बऱ्याचशा तक्रारी उद्भवतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तक्रार असते ती म्हणजे उष्माघाताची, ज्याला आपण सनस्ट्रोक किंवा हिट स्ट्रोक म्हणतो. त्याच्यानंतर शरीरातला जलीय अंश कमी होणं किंवा मग तापाचे विकार किंवा उलट्या किंवा जुलाब किंवा सनबर्न म्हणजे चेहरा काळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकारांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो विकार असतो तो म्हणजे केसुडं उत्पन्न होणं, घामोळ्या उत्पन्न होणं किंवा फंगस इन्फेक्शन किंवा लघवीला चरचरणं किंवा लघवीमधून खर जाणं किंवा मुतखड्यांच्या तक्रारी किंवा लघवीमधला इन्फेक्शन, असे बरेचसे आजार उन्हाळ्यांमध्ये आपलं डोकं वर काढत असतात. त्या पद्धतीनं आपले आहार व्यवहार किंवा विचार किंवा आपला दिनक्रम असायला हवा.
0: अच्छा. मग याच्यामध्ये एक जर आपण आजार घेतला की समजा की आपल्याला लघवीची समस्या होते म्हणजे लघवी करत असताना जळजळ होते किंवा ओटीपोट असतं ते दुखणं असेल अशा ज्या गोष्टी होतात त्यासाठी काय सांगाल तुम्ही, म्हणजे त्याची कारणं काय असू शकतात?
1: बरोबर, अगदी बरोबर प्रश्न विचारलात मॅडम. सगळ्यात महत्वाची गोष्ट उन्हाळ्यामध्ये उन्हाळे लागणं हा कॉमन आजार.
0: कॉमन आजार, बरोबर.
1: उन्हाळे लागणं म्हणतात कारण की ते उन्हाळ्यामध्येच ह्या तक्रारी जास्त वाढलेल्या असतात.
0: हो ना.
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जशी बाहेरची उष्मा वाढत असते त्या पद्धतीनं आपल्या शरीराला घाम यायला सुरुवात होते आणि शरीरातला जलीय अंश हा हळूहळू हळू त्वचेवाटे बाहेर पडतो. तो जलीय अंश जर आपण व्यवस्थित नाही राखला तर मग हळूहळू हळूहळू लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग कमी झालेली जी लघवी असते त्याच्यामध्ये ॲसिडिटी जास्त असल्यामुळे लघवी बाहेर पडत असताना मूत्रेंद्रियामधले आतले जी सूक्ष्म आणि नाजूक असा जो त्वचेचा स्तर असतो त्याच्यावर त्या लघवीतल्या तीक्ष्णतेचा परिणाम होतो आणि मग त्या ठिकाणी झालेली सूक्ष्म स्वरूपातली इजा की ज्या ठिकाणी इन्फेक्शन लगेच होताना मग उन्हाळे लागणे किंवा लघवीला चरचरणे किंवा लघवी करताना पोटामध्ये तिडीक बसणे किंवा भोवळ येणे किंवा अंगावर काटा येणे ह्या सगळ्या तक्रारी होतात. म्हणजे मग ह्या तक्रारींचं अतिशय गंभीर स्वरूप म्हटलं तर मग लघवीतून हळूहळू रक्तसुद्धा जायला लागतं. तर मग त्याच्यासाठी जलीय अंश व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये ठेवणं हे प्रत्येक मनुष्याचं प्रधान सूत्र समजूयात उन्हाळ्यात मध्ये जे पाळायला हवं. तर मग पेय पदार्थ म्हणजे आपण काय प्यावं दिवसभरात उन्हाळ्यामध्ये एस्पेशली जर प्यायचं झालं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर ऑप्शन्स असतात लिंबू पाणी ज्याला आपण शिकंजी म्हणतो, त्याच्यानंतर ताक असते, त्याच्यानंतर आंबील असतं, कैरीचं पण हे एक अतिशय उत्तम पेय आहे की जे प्रत्येक व्यक्तीने उन्हाळ्यामध्ये प्यायचा प्रयत्न करावा. आमसुलाची सोलकढी असते, नारळ पाणी आहे, किंवा साधं घरच्या घरी साधारण खजुराचं पाणी सुद्धा बनवू शकतो आपण. साधारण एक अर्धा लिटर तांब्यांमध्ये एक चार खजूर किंवा एखादं डाळिंब, थोडीशी वेलदोड्याची पूड, एखाद चमचा साखर आणि मीठ असं एकत्रित करून जर ते मिश्रण हे व्यवस्थित एक 5 ते 6 तास ठेवायचं आणि मग नंतर त्याला मथनीने मंथन करायचं आणि मग ते घोटघोट घोट प्यायला सुरुवात केली तरीसुद्धा शरीरामधला जो कमी झालेला जलीय अंश असतो तो कमी होतो. त्याच्यानंतर तुम्ही माठातलं पाणी हे सर्वोत्तम पेय आहे जे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने प्यायला हवं. फ्रीजमधल्या बॉटलमधल्या थंड पाण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की माठातल्या पाण्याला वेगळी चव असते, त्याला एक विशिष्ट मातीचा गंध असतो की ज्याच्यामुळे पित्ताची उष्णता कमी होते आणि शरीरामध्ये आवश्यक असणारा ओलावा निर्माण होतो. ह्याच्यामध्ये दूध, ताक किंवा गुलकंद किंवा सब्जाचं बी किंवा तुळशीचं बी हे पाण्यामध्ये भिजवून घेणं हे पण तितकंच योग्य असं औषध ठरतं लघवीतल्या तक्रारींसाठी. त्याच्याबरोबर मला वेगवेगळे रसाची सगळे फळं जी असतात ती उन्हाळ्यामध्ये भरपूर अवेलेबल असतात मॅडम. कलिंगड असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, टरबूज असतील, तर ह्या वेगवेगळ्या रसाळ फळांचा उपयोग हा प्रत्येक व्यक्तीने करावा की ज्याच्यामुळे ह्याच्या लघवीचे आजार तर नक्कीच कमी होतील.
0: बरोबर, म्हणजे एकंदरीत आपल्या शरीरातली पाण्याची पातळी जी आहे ती व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवायला
1: ठेवायला पाहिजे
0: आणि त्यासाठी तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं ते आपण आपल्या खाण्यामध्ये घ्यायला पाहिजे. यानंतर आणखीन एक समस्या आपल्याला जाणवते की ती म्हणजे घामोळे उठणं.
1: बरोबर,
0: मग घामोळे उठणं हे सर्वांनाच होतं असं नाही.
1: बरोबर,
0: मग ज्यांना होतं त्यांच्यामध्ये अशी काय कमतरता असते ज्यामुळे त्यांना घामोळे येतात?
1: अगदी बरोबर, म्हणजे घामोळे का उत्पन्न होतात ते पहिल्यांदा मी समजावून सांगतो. तर ज्यावेळेला शरीरातली उष्णता किंवा बाहेरची उष्मा वाढत जाते त्याला त्या उष्माचं नियंत्रण करण्यासाठी त्वचा आपल्या विशिष्ट त्वचेच्या स्तरामधील असलेल्या ज्या स्वेदवाही ग्रंथी आहेत ज्याच्यामधून घाम बाहेर पडतो, शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात, ती जी रंध्र आहेत, ती जी इंद्रियातली जी छोटी छोटी जी ओपनिंग्स आहेत ती मोठी होतात, ती विस्तृत होतात आणि शरीरामधला पाण्याचा अंश हा त्या घामावटे बाहेर पडत असतो. ज्यावेळेला तो घामावटे शरीरातला जलीय अंश बाहेर पडत असतो, ज्यावेळेला त्यातली रोमरंध्र ही मोठी झालेली असतात, तर त्याच्यावर बाहेरच्या उष्णता आणि वातावरणातली धूळ ह्यांचा परिणाम होतो आणि त्या ठिकाणी बरोबर जंतूंचा प्रादुर्भाव झाला की बारीक फुटकुळ्या उत्पन्न होतात, त्याला आपण घामोळ्या म्हणतो. ह्या घामोळ्या प्रायः कपाळावर, मानेवर, गळ्यांवर किंवा काखेमध्ये, पाठीवर संपूर्ण, छातीच्या पुढच्या भागात, अशा ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी घाम हा व्यवस्थित साचून राहतोय आणि तो भाग वातावरणाशी संबंधित किंवा हवेशी संबंधित जो येतोय त्या ठिकाणी ह्या घामोळ्या उत्पन्न होत असतात. तर ह्या घामोळ्या उत्पन्न होऊ नये म्हणून पहिल्यांदा सचैल स्नान म्हणजे कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळेला आंघोळ करणं ही फार गरजेची गोष्ट असते की जी लहान मुलाकडून प्रायः टाळली जाते. उन्हामध्ये खेळत असताना ते 2-3 वेळा आंघोळ नाही केले जात त्यांच्याकडून. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण अंगाला आता तर सध्या बाजारांमध्ये तुम्हाला रक्तचंदनाचे साबण, हळदीचे साबण किंवा कोरफडीचे साबण, अनंतमूळ या विशिष्ट औषधी वनस्पतीचे साबण बाजारामध्ये अवेलेबल असतात की ज्या वनस्पतींचा शरीरावर संपर्क झाल्यानंतर शरीरामधले दोष किंवा स्वेदवाही ग्रंथींमध्ये साठलेले जे जंतू किंवा धुलीकण असतात ते स्वच्छ होण्यासाठी मदत होते जर ही साबणा वापरली तर. किंवा विशेष प्रकारची उटणी सुद्धा बाजारांमध्ये असतात ज्याच्यामध्ये गवला किंवा कचोर अशी वनस्पती असते, श्वेतचंदन असतं, अनंतमूळ असतो, वाळा असतो, नागरमोथा असतो, तर अशा विशिष्ट सुगंधी वनस्पतींच्या वापरामुळे आंघोळीच्या वेळेला या सगळ्या औषधी द्रव्यांच्या केलेल्या एकत्रित चूर्णांचा उटणं म्हणून जर वापर केलात तर त्याच्यामुळे शरीरावर साठलेले सगळे दोष सुटून जातात आणि घामाळ्याचं प्रमाण नक्कीच कमी व्हायला मदत होते. एस्पेशली ह्या घामाळ्यांमध्ये कधी कधी घामाला भयंकर दुर्गंधी असते मॅडम, ती दुर्गंधी जाण्यासाठी कुळथाचं पीठ किंवा जांभळ्याच्या बियांची पावडर किंवा हिरड्याची पावडर जरी वापरली विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी घाम जास्त येतो तर मग ऑटोमॅटिकली ती दुर्गंधी पण कमी व्हायला मदत होते आणि स्वेदाची उत्पत्ती जी अतिप्रमाणात होते ती पण कमी होते.
0: अच्छा, म्हणजे ही एक दुसरी समस्या झाली जी आपल्याला बघायला मिळते, पण पूर्वी याचं प्रमाण खूप होतं, आता बऱ्यापैकी कमी झालं आहे.
1: कारण की हायजीन म्हणजे ज्याला आपण शरीर शुद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाकडून व्यवस्थित घडल्या जात आहेत. अगोदर तेवढ्या पद्धतीनं त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नव्हतं.
0: हो ना,
1: पर्यावरण सुद्धा जास्त दूषित आहे, पाण्यातली पण दूषितता जास्त आहे. हल्ली तसं नाही घडत. सिव्हिलायझेशनमुळे बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे अगोदर पाणी किंवा नदीच्या काठची जी गावं असायची त्या ठिकाणी इन्फेक्शन हे प्रकार जास्त वाढायचे. सध्या तसं नाही घडत, म्हणजे जलशुद्धीकरणाची जे वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या प्रकल्प उभे झालेले आहेत प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक शहरांमध्ये, त्याच्यामुळे ही समस्या हळूहळू कमी झालेली दिसते.
0: बरोबर. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते, ब्रेक नंतर डॉक्टर रुपेश यांना आपण ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, एकत्रा वेणुधुनी 90.4 KLE कनसु.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH-recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu, Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya, Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle, visit the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831 24860

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय डॉक्टर रुपेश साळुंके यांना. आणखीन एक समस्या सर्रास आपल्याला पाहायला मिळते की उन्हामध्ये आता फिरणं आपलं होतंच, म्हणजे ऊन आहे म्हणून आपण घरी बसून राहतच नाही. मग जेव्हा उन्हामध्ये आपण बाहेर फिरत असतो त्यावेळी सनबर्न होणं हे आता जास्त बघायला मिळतं, किंवा स्किन आपली टॅन होते, ही समस्या खूप वाढली. तर त्यासाठी काय सांगा
1: काय होतं? ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये उन्हातली जे किरण आहे त्याच्यामध्ये अति नील किरण, आपण ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो, तर त्या किरणांचा आपल्या त्वचेशी संपर्क झालात की मग सन टॅनिंग किंवा सनबर्न असले प्रकार हे जास्त पाहायला मिळतात. बरं, ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं सूर्यकिरण ही अतितीक्ष्ण होत आहेत त्याच पद्धतीनं त्वचेमध्ये असलेला जो टॉलरन्स आहे, म्हणजे त्वचेची जी अतिसंवेदनशीलता आहे, ती पण दिवसेंदिवस माणसांच्या मध्ये कमी झालेली दिसतीये. तर सूर्याच्या किरणांना आपण आडवण हे आपल्या हातात नाही आहे, पण त्यांचा परिणाम आपल्या त्वचेतल्या विशिष्ट रंगकणांवर झाल्यानंतर ते रंगकण जे संरक्षणात्मक असा एक पातळ काळसर स्तर उत्पन्न करतात, आणि तो काळसर स्तर ज्याला आपण स्किन टॅनिंग म्हणतो, ते विशेषत्वाने ज्या वेळेला एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष उन्हामध्ये फिरायला जातो त्याला ते सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडायला लागले, मग त्याच्या कपाळांवर किंवा नाकाच्या दोन्ही बाजूला किंवा गालावर किंवा गळ्यावर किंवा छातीच्या वरच्या भागात किंवा दोन्ही खांद्यांवर किंवा हाताच्या बाहेरच्या बाजूस असलेली त्वचेवर, तर त्वचा ही काळसर झालेली दिसते. अतिनील किरणांपासून जर त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर आता सध्या बाजारांमध्ये बऱ्याचशा सनबॅन क्रीम्स अवेलेबल असतात की ज्यांचा वापर पुन्हा पुन्हा त्वचेवर झाल्यानंतर त्या अतिनील किरणांचा जो त्वचेवर दाहक आणि अतितीक्ष्ण असा जो परिणाम होत असतो तो टाळला जातो. त्याच्या जोडीला जर तुम्हाला घरच्या घरी शतधौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप हे अवेलेबल असतं बाजारांमध्ये, आयुर्वेदिक पद्धतीनं जर ह्या सनबॅन क्रीमच्या ऑप्शन्स जर आपण शोधायचा प्रयत्न केलात तर आपल्यासमोर काही विशिष्ट औषधी कल्प उभा राहतात. त्याच्यामध्ये पहिला कल्प आहे तो शतधौत घृत. तर ते 100 वेळा धुतलेलं जे तूप असतं मॅडम ते अतिशय सौम्य असतं, त्वचेतली अतितीक्ष्णता किंवा उष्णता झटकन कमी करतं. तर त्या तुपाचा जर आपण हात सकाळी आंघोळीच्या वेळेला किंवा बाहेर पडताना किंवा घर बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर जर परत ते तूप थोडंसं हळूवर आपल्या चेहऱ्याला किंवा त्वचेला जर लावलं की ज्याच्यावर ह्या किरणांचा प्रभाव झालेला आहे तर तो प्रभाव नक्की आपण टाळू शकतो. कोरफडीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स आज सध्या अवेलेबल बाजारांमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये चंदन असतं, हळद असते, अनंत मूळ असतं किंवा आवळा असतो की जो त्वचेसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. अशा बऱ्याचशा आयुर्वेदिक कंपन्या आता बाजारात आहेत की ज्या या वेगवेगळ्या प्रभावी औषधांपासून क्रीम बनवतात. त्या क्रीमचा सुद्धा प्रभाव सनबॅन क्रीमच्या ऐवजी जरी आपण केला तरी सुद्धा चालू शकतो. निळं कमळ एक फार महत्वाचं औषधी द्रव्य आहे की ज्याच्यामध्ये या अतिनील किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी काही विशिष्ट औषधी तत्व असतात. तर निळ्या कमळांमध्ये मध किंवा दुधावरची साय, त्याच्यानंतर कोरफड अशा विशिष्ट औषधी द्रव्यांचं एक मिश्रण तयार करून जरी आपण त्वचेवर लावलं तरी जी त्वचा काळवंडत असते स्पेशली उन्हाळ्यांमध्ये, किंवा बटरफ्लाय पॅचेस किंवा नाकाच्या आजूबाजूला साधारण काळसर असे डाग जे तयार होतात स्त्रियांच्या विशेषतः, त्याच्यासाठी हे खूप सुंदर औषधी द्रव्य आहे. काही विशिष्ट लेप असतात मॅडम ज्याच्यामध्ये आपण चंदन वापरतो, हळद असते, त्याच्यानंतर आवळ्याची पावडर असते, मसूर डाळीचं पीठ असतं, धन असतं. तर अशी जी त्वचेमधील दाहकता कमी करणारी जी औषधी आहेत त्यांचा वापर जरी आपण पाण्यातून किंवा गुलाब पाण्यातून केला तरी सुद्धा आपल्याला ह्या त्वचा विकारांपासून आपलं स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो.
0: बरोबर. या तर कॉमन समस्या झाल्या, म्हणजे ज्या आजकाल खूप पाहायला मिळतात त्याविषयी आपण डिस्कस केलं, पण अशी कोणती समस्या आहे का जी तुम्हाला ऍज अ डॉक्टर म्हणून पाहायला मिळाली खूप?
1: सध्या मॅडम उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सनस्ट्रोक मध्ये असणारी जी चक्कर आहे, मळमळ आहे, डोकेदुखी असते किंवा झटकन शरीर उष्मा कमी होतो, शरीरातली पाण्याची पातळी खालावते, तो एक अतिशय गंभीर आहे भाग. मग अशा वेळेला उन्हाळा सुरुवात होतोय ना होतोय, स्पेशली ग्रीष्माचा जर भाग आपण विचार केला साधारण 21 किंवा 22 एप्रिल पासून ते 20-21 जून पर्यंत, ह्या 2 महिन्यात एप्रिल मे आणि जून, 22 एप्रिल पासून ते 21 जून पर्यंत उत्तर भारतामध्ये, आणि दक्षिण भारतामध्ये जर विचाराल तर साधारण 22 मे पासून ते 21 जुलै पर्यंत ह्या ग्रीष्माचा प्रादुर्भाव असतो, तर ह्या ग्रीष्मात म्हणजे ज्याला कडक ऊन असतं त्यावेळेलाच हे प्रकार जास्त पाहायला मिळतात. मग त्यावेळेला सकाळी उठल्यापासून लिंबू पाणी पिणं, ताक, आंबील असले पदार्थ जास्तीत जास्त ठेवणं की ज्याच्यामुळे तुमची पाण्याची पातळी व्यवस्थित राखली जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही बाहेर जायचं असेल तर आपल्या शरीरातलं जे उष्मा नियंत्रण केंद्र आहे मेंदूच्या पाठीमागच्या भागात, त्याच्यावर उष्णतेचा किंवा सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव होऊ नये म्हणून डोकं किंवा मान किंवा हात हे भाग शरीरातले हे व्यवस्थित कपड्याने बांधून, पांढऱ्या कपड्याने बांधून बाहेर जाणं जास्त शहाणपणाचं असतं. जर सनस्ट्रोक किंवा सनहिटचा जर प्रकार आपल्या शरीरावर जर विपरीत परिणाम दिसू नये असं वाटत असेल तर हे एक मला महत्वाचं वाटतं. त्याच्या जोडीला ताप आणि उलट्या हे प्रकार एक प्राय जास्त पाहायला मिळतात. उलट्यांमध्ये काय होतं मॅडम, शरीरातला अंश पहिल्यांदाच कमी होत असतो ज्याला उन्हाळ्यामध्ये उलट्या होतात, आणि अशा वेळेला माणूस भराभर पाणी प्यायचा जास्त प्रयत्न करतो. तर उलट्या किंवा जुलाब जर लागत असेल उन्हाळ्यांमध्ये तर पहिल्यांदा त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने किंवा त्या स्त्री पुरुषांनी सारखं पाणी पिणं टाळावं. घोटघोट पाणी पिणं जास्त गरजेचं असतं. साधं धने आणि खडीसाखर ह्याचं पाणी जर तुम्ही घोटघोट प्यायला लागलात तर मग लगेच उलट्या थांबवू शकतात. साळीच्या लाह्या हे एक अतिशय उत्तम असं आहार्य द्रव्य आहे, किंवा तांदळाच्या लाह्या तर ह्या खाल्ल्या

0: गंभीर असेल तर मग जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त छान पण असेल.
1: आतापर्यंत आपण उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आपल्या आरोग्याच्या तक्रारी याबद्दल बोलत होतो. छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण याच्यावरती उपचार पद्धती काय आहे आणि आपलं खाणं कसं असावं याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसो. छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसो आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय डॉक्टर रुपेश साळुंके यांना. ते आयुर्वेदिक व पंचकर्म तज्ज्ञ आहेत. आतापर्यंत आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याच्या तक्रारी काय होतात त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे. त्यामध्ये आणखीन एक समस्या मला आठवली सर, की डिहायड्रेशन ही एक समस्या खूपच जाणवून येते. भारतात त्याचाही संबंध पाण्याशी असेलच, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असावं याच्याशीच निगडीत असणार आहे. तर त्याबद्दल काय सांगाल?
0: डिहायड्रेशन म्हणजे शरीरातली पाण्याची जी पातळी आहे, आपल्या शरीरामध्ये जे धातू असतात की ज्याच्यामध्ये द्रवांश अतिशय आवश्यक असतो शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दैनंदिन शरीरातल्या कार्यप्रणालीसाठी, आपल्या शरीरातल्या धातूंमध्ये द्रवांश हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तो व्यवस्थित त्याची पातळी पाळण्याकडे आपलं लक्ष हवंय. तर त्याच्यात दोन गोष्टी घडतात. ज्या वेळेला वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते त्यावेळेला पहिल्यांदा शरीरातला कफ जो असतो तो हळूहळू सुकायला लागतो आणि त्याच्या कफाच्या आशयांमध्ये हळूहळू वात हा दोष वाढायला लागतो. वातावरणामध्ये रुक्षता वाढत जाते, म्हणजे रखरखीतपणा वाढत जातो. त्याच वेळेला कोरडेपणा सुद्धा वातावरणामध्ये वाढत जातो. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं रुक्षता किंवा कोरडेपणा हा वाढत असतो आणि याच्यामध्ये ती भर पडते ती वातावरणातल्या उष्णतेची. वातावरणातली उष्णता वाढत गेली आणि शरीरामधला कोरडेपणा किंवा रखरखीतपणा वाढत गेला की अशा वेळेला जर आपण व्यवस्थित आपल्या पाण्यामध्ये आपल्या आवश्यक शरीरासाठी असणाऱ्या ज्याला आपण रसप्रधान आहार किंवा पेय पदार्थांकडे आपण जर लक्ष नाही दिलं तर मग त्याचा परिणाम डिहायड्रेशन या स्वरूपात शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी दाखवू शकतो.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर रुपेश साळुंके यांना ऐकत होतो. त्यांनी आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती सांगितलेली आहे. या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा होता त्याची प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसूर. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट्स सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 08312440322 or visit www.kletech.ac.in.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleFarm.edu।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: ಕೇಲಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-24-71-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-244-0322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 0831255500 आणि 2473777.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM, KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: पत कभी कभी।
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
3: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleefarm.edu।
4: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5252. 18 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज, उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Pahalgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड, येळूर।